0: आकाशवाणी पुणे मंजिरी गानू प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांसह कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. शाश्वत तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम शेतीसाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची जोड आवश्यक असून कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात केलं. कृषी विभागाच्या वतीनं कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा 2026च्या समारोप आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पुढील वर्षापासून पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा राज्यव्यापी स्वरूपात आयोजित करण्यात येईल. तसंच स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावानं दिला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. यंदाच्या स्पर्धेतील 18 निवडक नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन देण्यात येईल. त्यापैकी किमान 12 प्रकल्प बाजारात यावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील अशी ग्वाहीही फडणवीस यांनी दिली. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या अत्याधुनिक कर्करोग केंद्राचं लोकार्पण देखील काल पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, महापौर मंजुषा नागपुरे यांच्यासह अन्य मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय. वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय. महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो. या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल. आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील.
0: पुणे महानगरपालिकेनं छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारलेल्या बुधभूषण ग्रंथरचनाकार छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती शिल्पाचं अनावरणही काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. 10 फूट उंचीच्या या कांस्य शिल्पाच्या जवळ बुधभूषण ग्रंथातल्या 9 निवडक श्लोकांचं मराठी आणि इंग्रजीतून भाषांतर भिंतीवर कोरलं आहे. यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचं स्मरण करताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: या शिल्पाची खासियत अशी आहे की छत्रपती संभाजी महाराज ब्रजभूषण हा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ लिहिताय अशी संकल्पना त्याच्यामध्ये आहे. वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी हा ग्रंथ लिहिण्याचं काम हे छत्रपती संभाजी राजेंनी केलं होतं. आणि आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल पण एकूण 11 भाषा छत्रपती संभाजी राजेंना ज्ञात होत्या. मराठी, संस्कृत, पाली, उर्दू, अरबी यासोबत ब्रज आणि इंग्रजी या वेगवेगळ्या भाषा मध्ये ते पारंगत होते.
0: दरम्यान शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठ

साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजनही काल फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान काल संध्याकाळी नेदरलँडहून 2 दिवसांच्या स्वीडन भेटीसाठी गोथेनबर्ग इथं पोहोचले. मोदी यांनी काल रात्री त्यांचे स्वीडनचे समपदस्थ उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी चर्चा केली. द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यात पंतप्रधान मोदींनी दिलेलं योगदान तसंच त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा गौरव म्हणून त्यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस हा स्वीडनचा सर्वोच्च बहुमान प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा 31वा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11-अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल बंगळुरू आणि मुंबई दरम्यानच्या एका नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवेला दूरस्थ पद्धतीनं हिरवा झेंडा दाखवला. यामुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे सेवेला मोठी चालना मिळाली आहे. यावेळी वैष्णव म्हणाले की दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील जनतेच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्या आता पूर्ण होत आहेत. बंगळुरू आणि मुंबई दरम्यान वंदे भारत स्लीपर सेवा लवकरच सुरू होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. मुंबई बंगळुरू आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रेल्वे जाळ्याचा दीर्घकालीन विस्तार करून ते 7000 किलोमीटरपर्यंत नेण्याची योजना आहे असंही वैष्णव यांनी सांगितलं. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता लातूरनंतर नांदेडमध्येही पोहोचले असल्याचं स्पष्ट झालं आहे. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप असून सीबीआयच्या पथकानं काल त्यांची चौकशी केली. अधिक चौकशीसाठी त्यांना मंगळवारी पुण्यात सीबीआय कार्यालयात बोलावण्यात आलं आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर आरोपीला शनिवारी अटक केली होती. नीटच्या जीवशास्त्राच्या पेपरफुटीमध्ये मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. सातारा इथं आयोजित 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत काल पार पडली. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि 3 वेळचा उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात काल रात्री भारतीय शैली प्रकारात झालेल्या लढतीत हिंद केसरीची गदा महेंद्र गायकवाड यांनी मिळवली. पहिल्याच भिडतीत पृथ्वीराज मोहोळ यांच्या हाताला दुखापत झाली. यानंतर झालेल्या दुसऱ्या टक्रीत महेंद्र गायकवाड यांना विजयी घोषित करण्यात आलं. तत्पूर्वी महिला गटात हिंद केसरी किताबासाठी हरियाणाची काजल धोंजक आणि दिल्लीची खुशी दलाल यांच्यात लढत झाली. त्यामध्ये महिला हिंद केसरीचा किताब काजल धोंजक हिनं पटकावला. वाशिम इथं 30 आणि 31 मे रोजी होणाऱ्या भारतीय कुस्ती शैलीच्या माती प्रकारातील महिला महाराष्ट्र केसरीच्या चिन्हाचंही यावेळी अनावरण करण्यात आलं. वारकरी संप्रदायातील गुरुतुल्य व्यक्तिमत्व हरिभक्त परायण ज्ञानेश्वर उर्फ माऊली टाकळकर यांचं काल पुण्यात निधन झालं. संगीत क्षेत्रातील जवळजवळ 4 पिढ्यांना लयबद्ध टाळ साथ करणारे माऊली टाकळकर यांनी नुकतंच वयाच्या 100 पदार्पण केलं होतं. पंडित भीमसेन जोशी आणि गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्यापासून आत्ताच्या तरुण कलाकारांनाही माऊली टाकळकर यांनी साथ केली. अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक दशकं त्यांनी भजन सेवा केली. माऊली टाकळकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर काल वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हवामान. राज्यात कमाल तापमानात वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुढच्या वर्षापासून राज्यव्यापी पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा घेणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकासकामांसह कर्करोग रुग्णालय उद्घाटन. बंगळुरू मुंबई नव्या एक्सप्रेस रेल्वेला केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून नांदेडमध्येही चौकशी. आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. साताऱ्यात पार पडलेल्या 52व्या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाडनं पटकावली विजेतेपदाची गदा. आणि ज्येष्ठ टाळवादक हरिभक्त परायण माऊली टाकळकर यांचं निधन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोताओ नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी। मनस्पर्शीमध्ये मी आज आपल्याबरोबर असणार आहे आदिती काळे आणि मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। मंडळी, आपण नेहमीच मनस्पर्शीमध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर, नवनवीन विषयांवर गप्पा मारत असतो, तशाच त्या आज सुद्धा होणार आहेत। आज मी काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं असं तुम्हाला सांगणार आहे आणि गप्पा गाणी हा सिलसिला आपला चालूच राहणार आहे। पण त्याआधी सुरुवात करूया या छानशा गाण्यांनी।

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी आणि मी जसं मगाशी म्हणाले तसं काहीतरी नवीन काहीतरी वेगळं मी घेऊन आलेली आहे. तर ती नवीन गोष्ट अशी आहे की आपण एक छोटीशी मालिका एक छोटासा कार्यक्रम सुरू करूयात की त्याचं नाव असणार आहे पुस्तक यात्रा. आता नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण यामध्ये पुस्तकांविषयी बोलणार आहोत. तर नक्की काय असेल यामध्ये? तर मी जेव्हा जेव्हा असेन तेव्हा मी वाचलेल्या किंवा मी ऐकलेल्या पुस्तकांविषयी मला आवडलेल्या पुस्तकांविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन किंवा तुम्ही तुम्हाला माहिती असलेली पुस्तकं तुम्हाला आवडणारी पुस्तकं माझ्यापर्यंत पोचवू शकता. हल्ली काय होतं की वाचन संस्कृतीचा ऱ्हास होतोय आणि नवीन पिढी पुस्तकांपासून लांब जाते वगैरे वगैरे असं आपण चर्चा करतो नुसत्याच, पण त्याच्यावरती ठोस उपाययोजना कोणीच करत नाही असं नाही, पण आपण आपल्या परीने सुद्धा काहीतरी यामध्ये योगदान देऊ शकतो. आणि नुसतंच असं बोलत राहण्यापेक्षा आपण आपल्याकडून काहीतरी एक छोटासा खारीचा वाटा उचलायला काही हरकत नाही. मला वाटतंय किमान आपल्याला माहिती असलेली आपल्याला आवडलेली पुस्तकं त्यांच्याविषयी आपण एकमेकांना सांगितलं, एकमेकांपर्यंत ती माहिती पोचवली. तर कधी कधी काय होतं, काही पुस्तकं खूप छान असतात वाचलेली आपण आपल्याला आवडलेली, पण ती थोडीशी विस्मृतीत गेलेली असतात. तर या अशा पुस्तकांविषयी एकमेकांना सांगणं आणि ही माहितीची देवाणघेवाण करणं याने सुद्धा मला वाटतंय खूप मोठा फरक पडेल असं मला वाटतंय. तर आपल्या या पुस्तक यात्रेमधलं आजचं पहिलं पुस्तक असणार आहे अमलताश. लेखिका डॉक्टर सुप्रिया दीक्षित यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे अमलताश. याच्याविषयी मी तुम्हाला थोडी माहिती देणार आहे, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, आपण बोलत होतो अमलताश या पुस्तकाविषयी. तर अमलताश हे डॉक्टर सुप्रिया दीक्षित यांनी लिहिलेलं पहिलं वहिलं असं पुस्तक आहे आणि आपले सांगाती, आपले जीवनसाथी प्रकाश नारायण संत यांच्यासमवेत त्यांनी व्यतीत केलेल्या सहजीवनाचं उत्कट असं वर्णन करणारं असं हे पुस्तक आहे. आता प्रकाश नारायण संत यांच्याविषयी मला वाटत नाही मला काही नव्याने सांगायला लागेल. प्रकाश नारायण संत हे प्रतिभावंत कवयित्री इंदिरा संत यांचे तितकेच प्रतिभावंत असे सुपुत्र. प्रकाश नारायण संत हे अतिशय हळव्या मनाचे आणि संवेदनशील असे लेखक होते. त्यांच्यासमवेत आपलं अख्खं आयुष्य घालवलेल्या त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर सुप्रिया दीक्षित यांनी अर्थातच त्यांच्याविषयी तितक्याच संवेदनशीलतेने लिहिलेलं असं हे पुस्तक आहे अमलताश. आणि नक्की वाचावं. प्रकाश नारायण संतांचं साहित्य आहे त्याविषयी सुद्धा आपण बोलणारच आहोत, पण त्यांच्याविषयी त्यांच्या पत्नीने लिहिलेलं असं हे पुस्तक आहे ते नक्की जरूर वाचण्यासारखं पुस्तक आहे. त्याच्याविषयी मी अजून थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे पण या गाण्यानंतर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

ओल्डवर श्रुते हो मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण बोलत होतो अमलताश या पुस्तकाविषयी. तर अमलताश मध्ये थोडक्यात काय आहे असं सांगायचं झालं तर प्रकाश नारायण संत आणि त्यांच्या पत्नी हे लहानपणापासूनचे मित्रमैत्रिणी होते आणि त्यामुळे लहानपणापासून त्यांनी एकत्र खेळलेल्या त्यांनी एकत्र शिकलेल्या त्यांच्या अशा अनेक आठवणी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं प्रेमात झालेलं रूपांतर या सगळ्याचं खूप हळूवार आणि खूप संवेदनशील पद्धतीने केलेलं वर्णन आपल्याला वाचायला मिळेल. त्यानंतर त्यांना दोघांनाही साहित्य कला संगीत यामध्ये असलेली समान अभिरुची आणि त्यांचा छान बहरलेला संसार त्यानिमित्ताने इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्वाचेही काही रंग यात आपल्याला उलगडलेले बघायला मिळतील. याशिवाय संतांच्या लेखनाविषयी त्यांच्या पुस्तक प्रकाशनाविषयी संतांच्या मनस्वी स्वभावाविषयी लेखिका भरभरून लिहितात आणि संतांच्या निधनाचा प्रसंग आणि त्यानंतर त्यांना आलेलं एकाकीपण. अमलताश हे त्यांच्या घराचं नाव होतं तर अमलताश नावाच्या त्यांच्या घरात भरून राहिलेले संतांच्या अस्तित्वाचे भास हे सगळं वाचताना अक्षरशः आपले डोळे ओले होतात. आणि संतांच्या पुस्तकाविषयी आपण नक्की पुन्हा कधीतरी बोलूच पण त्याआधी प्रकाश नारायण संतांना समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जर त्यांना नीट समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी हे पुस्तक वाचणं तितकंच गरजेचं आहे.

श्रोत्यांनो, मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण पुस्तक यात्रा हा एक नवीन विषय घेतला आणि एक नवीन सुरुवात केली आहे. त्यामध्ये मी तुम्हाला एक मला आवडलेलं, मला भावलेलं असं एखाद्या पुस्तकाविषयी माहिती देणार आहे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही सुद्धा तुमच्या आवडीची पुस्तकं, तुम्ही वाचलेली पुस्तकं यांच्याविषयी माझ्यापर्यंत माहिती देऊ शकता, पोचवू शकता. आणि हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतोय हे नक्की मला सांगा. तुमच्या काही तुमचे काही मतं असतील त्यावर तरी ती मला माझ्यापर्यंत नक्की पोचवा. आपल्या अनेक श्रोत्यांनी फोन करून कार्यक्रम आवडत असल्याचं सांगितलेलं आहे. अविनाश दिवेकर यांचा सुद्धा फोन येऊन गेला की कार्यक्रम आवडतोय. आणि मंगेश म्हात्रे यांनी सुद्धा पुस्तकांविषयी थोडी माहिती दिली, त्यांच्या आवडीची दोन पुस्तकं त्यांनी मला सांगितली. अशीच तुम्ही तुम्हाला आवडणारी पुस्तकं माझ्यापर्यंत पोहोचवली तर मी ती सुद्धा पुस्तकं त्याविषयी सुद्धा माहिती देण्याचा इथे नक्की प्रयत्न करीन. आणि या कार्यक्रमात आता आपण पुढे जाणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया हे छानसं गाणं.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: विधि सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-doj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता।
1: श्रोत्या, मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण पुस्तक यात्रा या नवीन उपक्रमाला सुरुवात केली आणि आपण पहिल्याच पुस्तकाविषयी अमलताशविषयी बोललो आणि मला अनेक श्रोत्यांचे फोन आले आणि मला सगळ्यांशी बोलताना हे जाणवलं की किती चोखंदळपणे आपले श्रोते कार्यक्रम ऐकत असतात आणि पुस्तकं वाचनाची त्यांची आवडसुद्धा त्यामधून दिसली। अनेक श्रोत्यांनी

मला खूप आनंद होतोय. आणि अशा याच उपक्रमाच्या अंतर्गत आपण अनेक अशा पुस्तकांविषयी बोलणार आहोत आणि अशाच तुमच्या प्रतिक्रिया आणि असेच अशीच तुमची मतं आमच्यापर्यंत पोचवत राहा. ऐकत राहा FM गोल्ड.

श्रोतेहो, कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी, आणि मनस्पर्शीमध्ये आज मी यानंतर एका अतिशय जिव्हाळ्याच्या अशा विषयावर बोलणार आहे, आणि तो विषय आहे अजोळ. आता सध्या मे महिना चालू आहे, सुट्टीचा हंगाम आहे, आणि बऱ्याच जणांना गावाला जाण्याचे वेध लागलेले असतील. अर्थात गाव म्हटलं की गावची मज्जा काही औरच असते. विहिरीत पोहणं, रानो माळ भटकणं, गावचा रानमेवा मनसोक्त हादडणं, दिवसभर गावभर भटकणं, पत्त्यांचे डाव रंगणं, रात्री अंगणात मोकळ्या आकाशात तारे बघत पहुडणं, भूताखेतांच्या गोष्टी रंगणं, ही सगळी मजा आपल्याला खास करून कुठे अनुभवायला मिळत असेल तर ती आपल्या आजोळी. तर याच विषयावर आज आपण गप्पा मारणार आहोत. या विषयावर माझ्या वाचनात आलेल्या लेखाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आठवणी, तुमचे किस्से माझ्यापर्यंत पोचवू शकता. चला तर आज सफर करूया आजोळची आणि तिथल्या गमती जमतींची.

मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे मनस्पर्शी. आणि मी तुम्हाला मगाशी म्हणाले की मी वाचलेल्या एका लेखाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. अर्थातच विषय आहे आजोळ. आणि मध्यंतरी एका वर्तमानपत्रामध्ये लेखक दासु वैद्य यांचा एक आजोळ संकल्पनाच धोक्यात या शीर्षकासह एक लेख आला होता आणि तो वाचला आणि थोडंसं मला अस्वस्थ व्हायला झालं. कारण त्यात त्यांनी आजोळचं अगदी छान यथार्थ वर्णन केलेलं आहे. थोडीशी कुठेतरी भीती आहे की या फास्ट फॉरवर्ड आणि अशा धावपळीच्या युगामध्ये आजोळ कुठेतरी हरवत आहे की काय. पण त्याआधी त्यांनी जे आजोळचं वर्णन केलेलं आहे ते अतिशय सुंदर आहे. ते म्हणतात की मोठेपणी दक्षिण ध्रुवावर जरी जाऊन आलात तरी लहानपणी वेशीवरच्या मारुती पारावर पाय हलवत बसण्याचं अप्रूप काही निराळच आहे. अगदी 100% खरं आहे, नाही का. आता जर आजो लांब असेल तर मात्र त्याची खरी मजा असते, ती त्याच्या रंजक प्रवासापासूनच सुरू होते, नाही का.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर।
1: श्रोते हो, आपण बोलत होतो आजोळाविषयी आणि मला आपल्या अनेक श्रोत्यांनी फोन करून त्यांच्या आठवणींविषयी, त्यांच्या किश्यांविषयी सांगितलेलं आहे। आणि मी जसं मगाशी म्हटलं, जसं पुस्तकांच्या बाबतीत आपण म्हटलं होतं की ही देवाणघेवाण होणं गरजेचं आहे, तसंच मला असं वाटतं की ही जी आपली जी देवाणघेवाण विचारांची होते तीसुद्धा अतिशय गरजेची आहे। कारण आपले एक श्रोते आहेत श्रीकांत विंगे, त्यांनी मला फोन करून सांगितलं, एक छोटीशी चूक माझ्या निदर्शनास आणून दिली की मी आजोळ असं म्हणाले तर त्याच्यामध्ये ज ला लागून य चा उच्चार होतो, जो चुकीचा आहे। त्यांनी मला सांगितलं की आजोळ म्हणायला हवं आणि ते मला पटलं 100%। कारण काय होतं, कधी कधी आपण आपल्या प्रेमाने आजी आजोबा आजी असं म्हणतो, त्या याच्यामध्ये ते आजीचं म्हणून आजोळ असं होऊन गेलं असेल कदाचित। तर त्यासाठी मी असं म्हणते की ही देवाणघेवाण होणं खूप गरजेचं आहे। तर आपण बोलत होतो आपल्या ह्या आजोळच्या प्रवासाविषयी। तर आजोळ म्हणजे काय, तर आईचं गाव। आणि आता अर्थात आई आपली लहानपणी म्हणजे आपल्या काळजाचा तुकडा असणारी आणि घरात वाड्यात गावात लहानाची मोठी झालेली मुलगी आणि तिचं मूल जेव्हा घरी येतं तेव्हा त्याचे विशेष लाड होणं हे अगदी स्वाभाविकच आहे, नाही का। तर गावातली ती देखणी टुमदार कौलारू घरं, चौसोपी वाडे, वाड्या, शेतं, नदी, देवळं या सगळ्यातच एक प्रकारची माया भरलेली असते, नाही का। मोकळ्या मनाने आणि सढळ हाताने आपल्या स्वागतासाठी जणू ते उभे असतात असं मला वाटतं नेहमी। आणि या विषयावरती जसं मी आत्ता हे सगळं

ऐकताना जशी मी त्या एका वेगळ्या विश्वामध्ये गेली आहे, तसेच आपले अनेक श्रोते हे त्या काळामध्ये त्या आठवणीमध्ये रमलेले आहेत. श्रीकांत विंगे, गायत्री वैशंपायन, रंभा या सगळ्यांनी मला फोन करून आपल्या प्रतिक्रिया कळवलेल्या आहेत. कार्यक्रम खूप छान सुरू आहे आणि त्यांना त्यांच्या आजच्या अनेक आठवणी येत आहेत. गायत्री वैशंपायन असं म्हणाल्या की खूप वर्षांपूर्वी च्या आठवणी जाग्या झाल्या आणि आम्ही गावाला गेल्यानंतर आमच्या समोर अक्षरशः टोपल्या ठेवलेल्या असायच्या आंब्यांच्या. म्हणजे आम्ही दुसरं आम्हाला काही जेवणच नव्हतं, आंबे आणि जांभळं आणि करवंद हाच सगळा खाऊ होता आणि हेच सगळं जेवण होतं. आणि विहिरीचं थंडगार पाणी, म्हणजे फ्रीज तर त्याच्यापुढे काहीच नाही, इतकं थंडगार आणि गोड पाणी विहिरीचं प्यायला मजा यायची, अशा त्यांनी अनेक आठवणी सांगितलेल्या आहेत. हा आठवणींचा हा जो सिलसिला आहे हा आपण असाच पुढे चालू ठेवूया. त्याआधी ऐकूया हे एक छानसं गाणं.

श्रोत्या आपण बोलतोय आजोळाविषयी आणि आपल्या अनेक श्रोत्यांचे मला भरभरून फोन येत आहेत. आता सगळ्यांचे फोन घेणं, सगळ्यांशी बोलणं थोडंसं वेळाअभावी शक्य होत नाहीये. आपल्या एक श्रोत्या शुभांगी कारेकर यांनी फोन करून त्यांच्या आठवणी सांगितल्या आणि त्यांचं आजोळ होतं अमरावती साईडला, त्याच्यामुळे तिकडे मे महिन्यात जाणं शक्य नव्हतं उन्हाळ्यामुळे. पण त्यांच्या एका पालघरच्या नातेवाईकांकडे त्या सुट्टीत जायच्या आणि त्यांनी तिथले किस्से, तिथल्या रानमेव्याच्या गमती जमती सांगितल्यात. एक किस्सा त्यांनी सांगितलाय की ताडगोळे आणून ठेवले होते आणि दुपारी जेवणानंतर निवांत संध्याकाळी खाता येतील म्हणून ठेवले होते, पण त्यांनी आणि त्यांच्या भावांनी अगदी राहावत नाही म्हणून सगळ्यांच्या नकळत ते आधीच फस्त केले. तर असे अनेक किस्से, अशा अनेक आठवणी आपल्या आजोळाविषयी असतातच. आता काही घरं अशी असतात की ज्याच्यामुळे आपल्याला त्या आठवणी जास्त आपल्या स्मरणात राहतात. कोकणात समजा आपलं आजोळ असेल तर मग काय, ओटी पडवी माझघर पुढे मागे ऐस पैस अंगणं, झालंच तर घराभोवती गोठा, त्यात गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या गायी वासर, बाजूला असलेली 12 महिने भरलेली सतत कधी पाण्याचा तुटवडा भासू न देणारी विहीर, हे सगळं वैभवाने भरलेलं चित्र आपल्या डोळ्यापुढे येईल, नाही का. मे महिन्यात गेलं तर फणस आंबे काजू यांची रेलचेल, ती तर वेगळीच. वाळवणं, ती राखायला आपली झालेली नेमणूक ही शिक्षा न वाटता, कधीच ही शिक्षा न वाटता, ही चंगळ वाटायची. आणि तिथे त्या उन्हात खेळून किंवा त्या उन्हात बसून कधीही आपल्याला उन्हाळ्याचा त्रास झाला नाही, कधी टॅन झालं नाही, नाही का. आणि ह्या उन्हाळ्याला उतारा म्हणून कैरीचं पन्ह, कोकम सरबत, सोलकढी हे सगळं असायचंच, त्यामुळे या गोष्टींचा कधीच त्रास झाला नाही. आणि जसं दासू वैद्यांच्या लेखात त्यांनी म्हटलं होतं की धोक्यात येते की काय ही संकल्पना, तर मला असं वाटतंय काय की थोडंफार कुठेतरी थोडाफार बदल होईल त्या संकल्पनेमध्ये, पण धोक्यात येईल असं मला वाटत नाही. कारण जोपर्यंत मामा मामी आजी आजोबा हे सगळं राहणार, तोपर्यंत ती मज्जा नातवंडांची आणि त्यांच्या आजी आजोबांशी असलेलं त्यांचं नातं हे सगळं असंच चालू राहणार. आणि या लेखात त्यांनी शेवटी असं म्हटलेलं आहे की जग कुठेही गेलं आणि आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर जरी गेलो तरीसुद्धा ही जोपर्यंत हे एक गाणं आहे आणि ते गाणं राहील, तोपर्यंत ती संकल्पना अस्तित्वात राहील. ते गाणं कुठलं ते आपण ऐकूया.

श्रोत्या मनस्पर्शी कार्यक्रमामध्ये आपण बोलत होतो आपल्या आजोळाविषयी आणि आपण अनेक वेगवेगळ्या आठवणींमध्ये रमलो, अनेक वेगवेगळे किस्से ऐकले. पण या विषयावर खरं तर मला वाटतंय अजून कितीतरी वेळ आपण बोलू शकतो, पण आता आपल्याला

खुणावत आहे आणि मनस्पर्शीमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. युवा तरंग मध्ये युवा तरंग कार्यक्रम घेऊन 11 वाजता आपण पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत ऐकत रहा FM गोल्ड.

श्रोतेहो नमस्कार. 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रमाला सुरुवात होतीये युवा तरंग. युवा तरंग मध्ये मी आदिती काळे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे रीमा लागू यांचा स्मृती दिन आणि त्यांच्याविषयी आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये थोडंसं बोलणारच आहोत. पण त्याआधी ऐकूया त्यांनी उत्कृष्ट विनोदी भूमिका केलेल्या नवरा माझा नवसाचा या चित्रपटातील हे गाणं.

श्रोते हो, आपण बोलत होतो प्रतिभावंत अभिनेत्री रीमा लागू यांच्याविषयी, कारण आज आहे त्यांचा स्मृती दिन. रीमा लागू म्हणजे पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे. 21 जून 1958 रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. रीमा लागू म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो

पान चेहरा घारे डोळे चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास आणि अतिशय संयत आणि दर्जेदार असा अभिनय. सुमारे 4 दशकं या गुणी अभिनेत्रीने मराठी आणि हिंदी चित्रपटात काम करून आपली ओळख निर्माण केली.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.probono-doj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर
1: शंभर अंश एक मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण बोलत होतो अभिनेत्री रीमा लागू यांच्याविषयी. बोलकी नजर, भाषेवरचं प्रभुत्व आणि अभिनयाची पकड यामुळे रीमा लागू यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले अनेक वैविध्यपूर्ण भूमिकांवर आपलं नाव कोरलं. मराठी आणि हिंदी चित्रपट, नाटकं आणि मालिकांवर त्यांनी आपला ठसा उमटवला. या गुणी अभिनेत्रीने अर्थातच खूपच लवकर या जगाचा निरोप घेतला. आज त्यांचा स्मृती दिन आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीला वंदन करून आपण त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

101 मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग। तर आज आपण बोलणार आहोत एका वेगळ्या विषयावरती आणि तो आहे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस। आता तारखेनुसार मी याबद्दल काही सांगू शकत नाही कारण तारखेमध्ये थोडीशी संदिग्धता आहे, कारण अर्थातच खगोलशास्त्राविषयी असल्यामुळे त्या वेळच्या ताऱ्यांच्या ग्रहांच्या चंद्राच्या स्थितीनुसार तो ठरवला जातो। पण याची विशेष गोष्ट अशी की वर्षातून दोनदा हा दिवस साजरा केला जातो, इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमी डे वर्षभरातून दोनदा साजरा केला जातो, वसंत ऋतूमध्ये आणि शरद ऋतूमध्ये। तर तारखेविषयी जरी थोडीशी संदिग्धता असली तरी मला वाटतं याविषयी आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल। तर आपण याविषयीच थोडंसं जाणून घेणार आहोत या गाण्यानंतर।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

श्रोत्या, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण बोलत होतो वर्ल्ड ॲस्ट्रॉनॉमी डे विषयी. तर त्याआधी एक छोटीशी सूचना आहे. रंजक सफर कार्यक्रम आपला 12 वाजता सुरू होणार आहे आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे प्रश्नमंजुषा असणारच आहे. तर त्यासाठी तुम्हाला काही कसलीही शोधाशोध करायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त कार्यक्रम मन लावून

श्रोते हो, आपण बोलत होतो आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिनाविषयी. तर आपण त्याचं महत्व आणि त्याचे उद्देश याविषयी बोलणार होतो. तर त्याचे सगळ्यात महत्वाचा उद्देश हा आहे की जनजागृती होणं. कारण काय, सामान्य माणसाला खगोलशास्त्र आणि अंतराळ विश्व याविषयी फारशी माहिती नसते. तर ती माहिती करून देणं आणि त्या संदर्भातली जनजागृती करणं, अंतराळ विज्ञानाकडे लोकांना आकर्षित करणं हा त्यामागचा एक मुख्य उद्देश आहे. त्याशिवाय व्यावसायिक खगोलशास्त्र आणि हौशी स्टार गेझिंग करणं ही हा अनेक लोकांचा छंद असतो. पण त्याला थोडंसं व्यावसायिक स्वरूप देणं, त्या दृष्टीने त्यांना ज्ञान देणं आणि व्यावसायिक खगोलशास्त्रज्ञ आणि अशा हौशी स्टार गेझर्स यांच्यामध्ये संवाद घडवून आणणं हा सुद्धा त्यामागचा एक उद्देश आहे. शिवाय लहान मुलांना याकडे वळवणं, त्यांच्यामध्ये ते कुतूहल निर्माण करणं, लहान मुलं किंवा तरुणांमध्ये विश्वातील तारे, ग्रह, आकाशगंगा याबाबतची उत्सुकता निर्माण करणं असे या दिवस साजरा करण्यामागे उद्देश आहेत. आणि हा दिवस कसा साजरा केला जातो, तर या दिवशी जगभरातील अनेक तारांगण, संग्रहालय, खगोल शास्त्रीय संस्था ज्या असतील तर त्यामध्ये विविध प्रकारचे सेमिनार्स, विविध प्रकारची प्रदर्शनं भरवली जातात, कार्यशाळा आयोजित केल्या जातात. शिवाय खगोलप्रेमी, मी जसं मगाशी म्हटलं काही हौशी असतात, तर अशा हौशींसाठी खगोलप्रेमी संस्थांतर्फे रात्रीच्या वेळेला स्टार गेझिंगचे कार्यक्रम आयोजित केले जातात, जिथे लोकांना टेलिस्कोपच्या माध्यमातून चंद्र, ग्रह, तारे, नक्षत्र हे सगळं जवळून बघायची संधी मिळते.

श्रोतेहो, आपण बोलत होतो आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिनाविषयी आणि तो जगभरामध्ये कसा साजरा केला जातो याविषयी आपण ऐकलं. आपण तो कसा साजरा करू शकतो याच्या या बाबतीतही काही आयडियाज, काही संकल्पना आहेत. जसं की आपल्या जवळपास असलेली तारांगण, जिथे अशा काही संस्था किंवा अशा काही जागा आहेत जिथे आपण जाऊन याविषयी अभ्यास करू शकतो, याचा अनुभव घेऊ शकतो. आपल्या अगदी जवळ आपल्या इथे मुंबईमध्ये वरळीला असलेलं नेहरू तारांगण हे एक अतिशय उत्तम जागा आहे, जिथे जाऊन तुम्ही या गोष्टी अनुभवू शकता, त्याचा अभ्यास करू शकता. त्या व्यतिरिक्त अजून एक जागा आहे, आपल्या जवळच आहे, ती म्हणजे सॅपो नावाचं एक ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्यातलं सगळ्यात प्रमुख आणि अत्याधुनिक असं तारांगण आणि वेधशाळा शहापूर जवळ साकडबाव इथे ही संस्था आहे. स्पेस ॲस्ट्रोटेनमेंट अँड प्लॅनेटेरियम ऑब्झर्वेटरी म्हणजे सॅपो या नावाने ती प्रसिद्ध आहे आणि ठाणे जिल्ह्यातील ही पहिलीच वेधशाळा, पहिलंच तारांगण आहे. आता याच्याविषयी प्रमुख गोष्टी अशा आहेत की तिथे 56 आसन क्षमतेचं डिजिटल डोम थिएटर आहे आणि मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये आपल्याला खगोलशास्त्रीय शो बघायला मिळू शकतात. वेधशाळा आहे जिथे खुल्या आकाशासाठी स्वयंचलित छताची सोय असलेली ही वेधशाळा आहे. 4 मोठ्या आणि अत्याधुनिक दुर्बिणी तिथे आहेत, ज्याचा आपण

उपयोग करून अनुभव घेऊ शकतो. यातून शनीचं कडं, चंद्रावरील खड्डे आणि इतर ग्रह ताऱ्यांचे रिअल टाइम दर्शन घेता येतं. तर अशी ही सज्ज अशी ही वेधशाळा आहे, तारांगण आहे, जिथे जाऊन आपण याविषयी अभ्यास करू शकतो, याविषयी माहिती घेऊ शकतो. मला वाटतं ही खूप छान संकल्पना आहे आणि या ठिकाणी जाऊन फक्त या ठिकाणी जाऊनच हे करता येईल असं नाही, तर आपण हा दिवस कसा आपल्या पद्धतीने कसा साजरा करू शकतो, तर काही घरगुती उपक्रम आपण करू शकतो. मोबाईल ॲप्स आहेत काही, त्या ॲप्सच्या माध्यमातून आपण इथे बसून वरती आत्ता आकाशात कुठला ग्रह, कुठला तारा आणि काय आहे, त्यांची स्थिती काय आहे हे सगळं बघू शकतो. दुर्बिणीशिवाय नुसतं निरीक्षण सुद्धा करता येतं. दुर्बिण उपलब्ध नाहीये हे ही सबब न देता दुर्बिणीशिवाय सुद्धा निरीक्षण करता येऊ शकतं. अर्थात त्यासाठी जे प्रदूषण विरहित वातावरण लागतं ते आपल्याकडे फार अभावाने आढळेल, पण जिथे शक्य असेल आणि जेव्हा शक्य असेल तेव्हा आपण दुर्बिणीशिवाय निरीक्षण करून कुठला तारा, कुठला ग्रह आहे हे ओळखायला शिकू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. याशिवाय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे, जिथून कुठला सॅटेलाइट जाणार आहे आणि आपल्या डोक्यावरून तो जाणार आहे, कुठल्या ठिकाणी किती वाजता, या सगळ्याची माहिती घेता येऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण हा दिवस साजरा करू शकतो. अर्थातच याचं उद्दिष्टच हे आहे की खगोलशास्त्र आणि अंतराळशास्त्र या बाबतीत कुठलेही चुकीचे ग्रह न बाळगता त्याच्याविषयी थोडी जागृती व्हावी, हाच त्यामागचा मुख्य उद्देश आहे.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: शंभरुष एक मेगाहर्ट्स आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग. युवा तरंग मध्ये आपण बोलत होतो आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिनाविषयी. तर तो कसा साजरा केला जातो, जगभरामध्ये कसा साजरा केला जातो आणि त्याचं महत्त्व काय, त्याची उद्दिष्ट काय आणि आपण तो कशा पद्धतीने साजरा करू शकतो याविषयी आज आपण बोललो. बऱ्याचदा खगोलशास्त्र किंवा अंतराळशास्त्र, ग्रह, तारे याविषयी अनेक जणांच्या मनामध्ये काही चुकीचे ग्रह झालेले असतात, ज्याच्यावर अवलंबून राहून काही गोष्टी केल्या जातात. तर त्या बाबतीतलं अज्ञान दूर व्हावं आणि या खूप डीप आणि खूप अशा मोठं असं हे जे शास्त्र आहे त्याविषयी थोडीफार तरी माहिती व्हावी लोकांना, त्याचा प्रसार प्रचार व्हावा आणि त्या बाबतीत असलेले गैरसमज जे काही असतील ते दूर व्हावे हा निव्वळ त्या मागे उद्देश आहे. आणि खरं तर बघायला गेलं तर ही किती रंजक गोष्ट आहे की जर का आपल्याला एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती माहिती करून घेणं, ती शिकून घेणं हे केव्हाही चांगलंच नाही का. आता अर्थात त्यासाठी लागणाऱ्या सगळ्याच गोष्टी, सगळीच उपकरणं आपल्याकडे उपलब्ध नसतील, पण जिथे जिथे शक्य आहे आपल्या जवळपासच्या भागांमध्ये जिथे जाऊन, जिथे साधनं उपलब्ध होतील तिथे जाऊन ते बघणं, ते अभ्यासणं हे कधीही चांगलंच मला वाटतंय. आणि त्यासाठीच आपण याविषयीची माहिती दिली की जेणेकरून या विषयातली जागरूकता व्हावी. जसं मगाशी आपण गावाकडच्या गमती जमतींविषयी बोलत होतो त्यामध्ये आपण बोललो की रात्रीच्या वेळेला असं अंगणात मस्त आडवं पडून आकाशात तारे बघणं हे सुख होतं. तर हे नुसतं सुख नव्हतं, तर तेव्हा त्यावेळेला आपले आजी आजोबा आपल्याला सांगायचे तो बघतो हा तारा आहे, तो तारा आहे, तो शुक्र आहे, तो गुरु आहे. भले ते आपल्या डोळ्यांना तेव्हा नीट स्पष्ट दिसत नसतील पण त्या लोकांना त्याची जाण कशामुळे होती, तर या अभ्यासामुळे होती. आता अर्थात तो अभ्यास त्या पद्धतीने होणं शक्य नाहीये, पण तरी सुद्धा जेव्हा केव्हा निरभ्र आकाश दिसेल, मोकळं दिसेल, प्रदूषण विरहित आकाश दिसेल, तेव्हा तेव्हा आपण त्या आकाशाचं निरीक्षण करून किमान काही गोष्टी शिकून समजून घेण्याचा प्रयत्न तरी करू शकतो. आणि आजच्या या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवसाच्या निमित्ताने हे उद्देश साध्य व्हावे आणि याची जनजागृती व्हावी यासाठी केलेला हा छोटासा प्रयत्न होता. याबरोबरच आता घड्याळ आपल्याला खुणावत आहे. युवा तरंग मध्ये आता इथेच थांबायची वेळ झालेली आहे. यानंतर एक गाणं आपण ऐकणार आहोत, त्यानंतर आपली भेट ठीक 12 वाजता होणार आहे रंजक सफरमध्ये. तोपर्यंत मला अनुमती द्या.

श्रोत्याहो 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होतीये रंजक सफर। तर रंजक सफर मध्ये मी आदिती काळे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। श्रोत्याहो आजची रंजक सफर असणार आहे संग्रहालयांची, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन, इंटरनॅशनल म्युझियम डे। तर या दिवसाची माहिती आणि आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या जवळच्या सगळ्या संग्रहालयांची माहिती आपण आज या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत, अर्थातच या गाण्यानंतर।

0: श्रोत्या कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण बोलत होतो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाविषयी. आजची रंजक सफर असणार आहे संग्रहालयांची, कारण आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन आहे, इंटरनॅशनल म्युझियम डे आहे, जो दरवर्षी 18 मे रोजी जगभरामध्ये साजरा केला जातो. अर्थातच संग्रहालय म्युझियम म्हणजे फक्त नुसता एक वस्तूंचा संग्रह किंवा एखाद्या ठराविक गोष्टींचा संग्रह केलेला असं नसतं, तर त्यामागे अतिशय महत्त्वाचा असा आपला ऐतिहासिक आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं काम ही संग्रहालय करत असतात. तर या दिवसाचं विशेष महत्त्व आणि त्यामागची संस्कृती हे सगळं अधोरेखित करण्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो. तर इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियम्स या संस्थेने 1977 हा दिवस साजरा करायला सुरुवात केली. आता त्याचा मुख्य उद्देश काय होता, तर संग्रहालय ही सांस्कृतिक देवाणघेवाण किंवा संस्कृतीचे संवर्धन आणि लोकांमध्ये परस्पर समंजसपणा वाढवण्याचं महत्त्वाचं माध्यम आहेत आणि याविषयी जनजागृती व्हायला हवी यासाठी म्हणून या दिवसाची सुरुवात झाली. जगभरातील जवळपास 155 अधिक देशांमध्ये या संग्रहालय दिनाचा मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला जातो. 155 देश हा दिवस साजरा करतात. आणि हा दिवस कसा साजरा केला जातो, तर या दिवशी जगभरातील अनेक सरकारी आणि खाजगी संग्रहालयांमध्ये नागरिकांना मोफत प्रवेश दिला जातो. म्हणजे एरवी जिथे काही ठराविक चार्ज असतो, ठराविक किंमत तिकिटाचा दर असतो, तर तो सगळा माफ करून त्या दिवशी नागरिकांना मोफत प्रवेश दिला जातो. शिवाय इतिहास, विज्ञान आणि संस्कृतीशी संबंधित अशा दुर्मिळ ज्या गोष्टी असतील, वस्तू असतील, तर त्यांची विशेष प्रदर्शनं भरवली जातात. शाळा आणि महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, स्पर्धा आणि व्याख्यानांचं सुद्धा आयोजन केलं जातं. या दिवसाविषयी अजून माहिती घेणार आहोत आणि आपल्या जवळपासच्या संग्रहालयांची सफर सुद्धा करणार आहोत. त्यासाठी ऐकत रहा FM गोल्ड.
1: अगं मुंबई ग नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका, ग वाजतो ग डंका, डंक चहुमुलखी राहण्याला गुलाब.

श्रोत्याहो, आपण सफर करतोय मुंबई आणि आसपासच्या परिसरातील संग्रहालयांची. तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणून ओळखलं जाणारं, हे मुंबईतलं सर्वात मोठं संग्रहालय आहे. आणि यामध्ये प्राचीन सिंधू संस्कृतीचे अवशेष, मौल्यवान चित्र, नाणी आणि शस्त्र पाहायला मिळतात. आपल्या इतक्या जवळ असलेलं हे संग्रहालय आहे, आपण कधीही जाऊन त्याचा अनुभव घेऊ शकतो. त्याशिवाय डॉक्टर भाऊ दाजी लाड म्युझियम आहे, हे मुंबईतील सर्वात जुनं संग्रहालय असून इथे मुंबईचा इतिहास, हस्तकला, हस्तिदंतावरील कोरीव काम आणि जुन्या काळातील नकाशे उत्तमरित्या जतन करून ठेवलेले आहेत, ते आपण जाऊन केव्हाही बघू शकतो. त्याशिवाय मणिभवन गांधी संग्रहालय आहे, महात्मा गांधी यांच्या मुंबईतील ऐतिहासिक निवासस्थानाचं आता संग्रहालयामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे. आणि इथे गांधीजींच्या जीवनाशी संबंधित अनेक पुस्तकं, अनेक छायाचित्र, शिवाय त्यांचा चरखा तिथे ठेवलेला आहे, तो सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतो. याशिवाय आपल्याला माहितीच असलेल्या जहांगीर आर्ट गॅलरी, जिथे उत्तमोत्तम कला, उत्तमोत्तम चित्र आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यानंतर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आहे, तिथे सुद्धा आपल्याला हे आर्ट प्रदर्शन आपल्याला बघायला मिळू शकतं. तर ही सगळी आपल्या मुंबईतील अगदी आपल्या जवळपास असणारी ही संग्रहालयं आहेत. एकदा तरी वेळात वेळ काढून या संग्रहालयांना भेट देऊन तिथला वारसा, तिथे जतन केलेली कला ही नक्कीच आपण बघायला हवी.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

101 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर आणि आपण सफर करतो आहोत आज संग्रहालयांची. आपण मुंबईतील काही नावाजलेल्या काही प्रसिद्ध संग्रहालयांविषयी बोललो. आपल्या एका श्रोत्यांनी अविनाश दिवेकर यांनी फोन करून सांगितलं की हैदराबाद इथे सलार जंग नावाचं एक संग्रहालय आहे आणि ते एकदा तरी बघायलाच हवं असं सुंदर संग्रहालय आहे. तर नक्की ज्यांना ज्यांना शक्य असेल ज्यांना ज्यांना जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी ते नक्की जाऊन बघा. तर आपल्या संग्रहालयांच्या सफरीतलं पुढचं संग्रहालय आहे कोल्हापूर आणि म्हणजे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या संग्रहालयांविषयी आपण बोलणार आहोत. तर प्रसिद्ध असं एक संग्रहालय म्हणजे सिद्धगिरी ग्रामजीवन म्युझियम अर्थात कणेरी मठ कोल्हापूर. अर्थात कोल्हापूरचं नाव घेतल्यानंतर काही नावाजलेली आणि न चुकवता येणारच नाहीत अशी काही ठिकाणं जर आपण विचार करायची म्हटली तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं कणेरी मठाचं. तर हे एक ओपन एअर असं संग्रहालय आहे ज्याला भिंती नाही आहेत ज्याला छत नाही आहे असं छान मोकळ्या जागेत पसरलेलं असं हे संग्रहालय आहे. आणि इथे जुन्या काळातील स्वयंपूर्ण भारतीय खेडेगाव अख्खच्या अख्खं खेडेगाव आणि ग्रामीण संस्कृती यांचं दर्शन घडवणारे असे हुबेहूब पुतळे तिथे आहेत. अख्खच्या अख्खं गाव वसलेलं आहे म्हणजे तो अख्खा परिसर हिंडणं म्हणजे एक त्यातलीच एक ती एक वेगळीच सफर होऊन जाते. कोल्हापूरला गेल्यानंतर कणेरी मठाला भेट देणं अगदी म्हणजे अगदीच न चुकवण्यासारखी गोष्ट आहे. त्यानंतर तिथे जवळच असलेलं दुसरं एक संग्रहालय म्हणजे न्यू पॅलेस छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा. आणि हा ऐतिहासिक राजवाडा यामध्ये त्या ऐतिहासिक शस्त्र शाहू महाराजांनी वापरलेल्या त्यांच्या वैयक्तिक काही वस्तू आणि त्या काळात केल्या जाणाऱ्या शिकारी त्यांचे दुर्मिळ असे फोटो छायाचित्र असं सगळं या ठिकाणी या संग्रहालयामध्ये जतन करून ठेवण्यात आलेलं आहे. त्याच जवळ असलेलं श्री भवानी म्युझियम आणि लायब्ररी आहे. तिथे अनेक दुर्मिळ भारतीय आणि युरोपियन छायाचित्र चित्र आणि अतिशय उत्कृष्ट अशी शिल्पकला बघायला मिळते. आपण जसा मुंबईत आपल्या जवळपासच्या संग्रहालयांची जशी सफर केली तशीच असं जेव्हा कुठे आपल्याला लांब कुठे जाण्याची प्रवासाची फिरण्याची सहलीची अशीच जेव्हा संधी मिळेल तेव्हा ही अशी संग्रहालय ही आवर्जून यांना भेट द्यायला हवी जेणेकरून त्या प्रांतातला त्या भागातला इतिहास त्या भागाची संस्कृती त्यांचा सांस्कृतिक वारसा हा सगळा आपल्याला अगदी जवळून अनुभवता येऊ शकतो नाही का.

श्रोतेहो, आपण बोलत होतो संग्रहालयांविषयी, तर आता थोडं अजून एक जवळच्या एका प्रांतामध्ये जाऊया. नाशिक इथे एक संग्रहालय आहे ज्याचं नाव आहे कॉईन म्युझियम, म्हणजे नाणे संग्रहालय, आणि हे नाशिकजवळील अंजनेरी इथे आहे. आणि आशिया खंडातील हे एक अशा प्रकारचं एकमेव असं संग्रहालय मानलं जातं जिथे भारताच्या प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या चलनांचा इतिहास बघायला मिळतो. तर इथे काय आहे, तर इथे ऐतिहासिक नाणी आहेत. मौर्य, कुशाण, सातवाहन, गुप्त आणि मुघल काळातील अत्यंत दुर्मिळ अशा नाण्यांचा इथे संग्रह बघायला मिळतो. शिवाय नाणी बनवण्यासाठी वापरले जाणारे, म्हणजे त्या काळात नाणी बनवण्यासाठी वापरले जाणारे साचे, डाय आणि जुनी यंत्र इथे आपल्याला प्रदर्शनात बघायला मिळू शकतात. त्यानंतर डायरॉम, प्राचीन काळात नाणी कशी पाडली जायची हे मॉडेल्स आणि चित्रांच्या माध्यमातून आपल्याला तिथे बघायला मिळू शकतं. नाण्यांशिवाय अजून इथे प्राचीन टेराकोटाच्या वस्तू, तांब्याची भांडी, ऐतिहासिक चित्रे आणि पुरातत्वीय अवशेष सुद्धा इथे बघायला मिळू शकतात.

0: ऐकत रहा FM गोल्डवर।
1: श्रोते हो, आपण बोलत होतो नाशिक इथल्या संग्रहालयांविषयी। तर तिथे अजून एक संग्रहालय आहे जे खूप विशेष आहे आणि त्याचं नाव आहे गारगोटी संग्रहालय। आणि हे आहे नाशिक जवळच्या सिन्नर या भागामध्ये आहे आणि हे एकमेव खाजगी खनिज रत्न आणि जिओलाइट असं संग्रहालय आहे। या संग्रहालयात निसर्गाने लाखो वर्षात तयार केलेल्या अप्रतिम आणि दुर्मिळ अशा रंगीबेरंगी दगडांचा म्हणजे गारगोट स्फटिकांचा आणि खनिजांचा असा अद्भुत साठा इथे बघायला मिळतो। याच्याविषयी माहिती सांगायचं झालं तर भारतातील भारतीय नौदलातील माजी अधिकारी के सी पांडे यांनी जवळपास 40 वर्षांहून अधिक काळ जगभरातून गोळा केलेल्या वैयक्तिक संग्रहातून हे अख्खं संग्रहालय उभं केलंय आणि याची स्थापना 26 एप्रिल 2001 रोजी झाली आणि 2 मजली असं हे संग्रहालय आहे आणि त्यामध्ये 2 भाग आहेत। एक आहे दख्खन पठार गॅलरी जिथे प्रामुख्याने महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावरून उत्खनन केलेल्या विविध आकारांच्या आणि रंगांच्या जिओलाइट खनिजांचं प्रदर्शन केलेलं आहे आणि दुसरा भाग आहे प्रेस्टीज गॅलरी जिथे भारतीय संसदेच्या वास्तूवरून प्रेरित होऊन जगातील अत्यंत दुर्मिळ खनिज आणि हिरे आणि सोनं आणि अगदी चंद्र आणि मंगळ ग्रहावरील दगडांचे सुद्धा नमुने तिथे आपल्याला बघायला मिळतात। तर अगदी बघण्यासारखं अगदी आवर्जून भेट देण्यासारखंच असं हे संग्रहालय आहे। तर जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा नक्की या संग्रहालयांना आपण भेट देऊ शकतो।
2: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ऐकत रहा एफएम गोल्डवर
1: 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर. आपण सफर करतोय आपल्या आसपासच्या आणि सबंध महाराष्ट्रातल्या संग्रहालयांची, कारण आज आहे आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन. तर आपण या सफरीमध्ये अजून पुढे जाणारच आहोत, पण आता वेळ झालेली आहे प्रश्नमंजुषेची. तर आपला प्रश्नमंजुषेतला पहिला प्रश्न मी विचारतीये की आपण मगाशी खगोलशास्त्रीय संस्थांविषयी बोलत होतो आणि मी आपल्या आसपासच्या परिसरातल्या काही संस्थांची नावं सुद्धा सांगितली होती, तर त्यापैकी ठाण्यातील शहापूर इथे असणाऱ्या वेधशाळेचे नाव मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ते आता तुम्ही मला सांगायचं आहे की ठाण्यातील शहापूर येथे असणाऱ्या वेधशाळेचं नाव काय आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35.

श्रोते हो, आपण सफर करतोय संग्रहालयांची आणि आता आपण आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक प्रांतांमधली संग्रहालयं त्यांच्याविषयी बोलत होतो. तर अर्थातच कोकणाला वगळून चालणार नाही, तर कोकणामधली काही संग्रहालयं आहेत त्यापैकी पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं असं संग्रहालय म्हणजे टिळक स्मारक, टिळकाळी संग्रहालय असंही म्हणतात त्याला. तर हे रत्नागिरी शहरातलं एक अत्यंत महत्त्वाचं आणि ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय असं स्थळ आहे, कारण आपले थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं हे जन्मस्थान आहे. टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी ज्या वाड्यात ज्या घरात झाला ते हे घर म्हणजे टिळक स्मारक. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने या वास्तूचं रूपांतर एका छानशा अशा संग्रहालयामध्ये केलेलं आहे. तर यामध्ये सगळ्यात विशेष गोष्ट अशी आहे की हे घर पारंपरिक कोकणी स्थापत्यशैलीचं असं आहे, त्यामुळे अतिशय शांत आणि निसर्गरम्य परिसरामध्ये हे वसलेलं आहे. शिवाय अतिशय प्रशस्त

अशी ती वास्तू आहे ज्याच्यामध्ये 9 खोल्या आहेत आणि 2 मजली घर आहे. दुसऱ्या मजल्यावरती सुद्धा 3 खोल्या आहेत. टिळकांच्या जन्मानंतर त्यांचं कुटुंब साधारण वयाच्या त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षापर्यंत या घरात राहत होते. त्यानंतर त्यांचे वडील त्यांची पुण्यात बदली झाली आणि मग ते पुण्यात गेले, पण तोपर्यंत ते त्याच घरात राहत होते. तर त्या संग्रहालयामध्ये काय बघायला मिळेल, तर लोकमान्य टिळकांच्या वैयक्तिक वापरातल्या वस्तू, म्हणजे टिळक स्वतः वापरत असलेली प्रसिद्ध अशी पुणेरी पगडी, त्यांचं उपरणं, अडकित्ता, चंची, काचेचा कंदील, त्यांची काही जुनी नाणी आणि त्यांच्या नावाची पाटीसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते तिथे. त्याशिवाय टिळकांच्या बालपणापासून ते स्वातंत्र्य लढ्यातील काही प्रमुख घटना यांचा सगळा प्रवास दाखवणारी अशी अनेक दुर्मिळ छायाचित्र आणि तैलचित्र इथे लावण्यात आलेली आहेत. त्या ती सुद्धा आपल्याला बघता येतील तिथे. आणि अर्थातच बाहेर स्मारकाच्या बाहेरच्या आवारामध्ये जिथे अंगण आहे, तिथे त्या अंगणामध्ये लोकमान्य टिळकांचा एक भव्य धातूचा पुतळा आणि त्यावर एक अशी देखणी, अशी एक मेघडंबरी उभारण्यात आलेली आहे. आणि हे सगळंच अतिशय प्रेक्षणीय आहे. जसं मी मगाशी म्हटलं तसं, या नुसत्या वस्तू नाहीये, तर हा आपला ऐतिहासिक वारसा आहे, आपला सांस्कृतिक ठेवा आहे. आणि या गोष्टी बघण्यासाठी आणि या वारशाचा भाग होण्यासाठी म्हणून का होईना, पण एकदा तरी या ठिकाणाला भेट देणं अगदी गरजेचं आहे. आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया. मी प्रश्न असा विचारला होता की खगोलशास्त्रीय संस्थांविषयी आपण बोलत होतो, तर ठाण्यातील शहापूर इथे असणाऱ्या वेधशाळेचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे. तुमची उत्तर मला लवकरात लवकर सांगा. या गाण्यानंतर मात्र मी उत्तर सांगणार आहे.

श्रोते हो, आपल्या प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न मी विचारला होता की खगोलशास्त्रीय संस्थांविषयी आपण बोलत होतो तेव्हा ठाण्यातील शहापूर इथे असणाऱ्या वेधशाळेचं नाव मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ते तुम्ही मला सांगायचं होतं की काय नाव आहे. तर आपल्या अनेक श्रोत्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केल्यात, अनेकांची उत्तरं बरोबर आलेली आहेत. तर आधी मी उत्तर सांगते. तर त्या वेधशाळेचं नाव आहे सॅपो, स्पेस ॲस्ट्रॉटेनमेंट अँड प्लॅनेटेरियम ऑब्झर्वेटरी, SAPO सॅपो असं या वेधशाळेचं नाव आहे. आणि बरोबर उत्तर दिलेले आपले श्रोते आहेत दीपाली विचारे, शेखर जळगावकर, गायत्री वैशंपायन, माधुरी पोटे, प्राची जाधव आणि अरुण सोमवंशी. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. शुभांगी कारेकर, शुभलक्ष्मी मस्तकार यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न केलेला आहे, त्यांचंही अभिनंदन. आणि आता वेळ झालेली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नाची. तर दुसरा प्रश्न असा आहे की मगाशी आपण संग्रहालयांविषयी बोलत होतो, तर त्यामध्ये मी कॉईन म्युझियम म्हणजे नाणे संग्रहालय याविषयी माहिती दिली होती. तर तुम्ही मला सांगायचं आहे की हे नाणे संग्रहालय कुठे आहे, कॉईन म्युझियम हे कुठे आहे, हे तुम्ही मला सांगायचं आहे. आणि उत्तर देण्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 34, 4515 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड आहे.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: 101 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे रंजक सफर. रंजक सफर मध्ये आपण सफर करत होतो संग्रहालयांची आणि मी एक प्रश्न विचारला होता, तो प्रश्न एकदा सांगते आणि मग आपण पुढच्या सफरीला वळूया. तर प्रश्न असा विचारला होता की नाणे संग्रहालय कॉइन म्युझियम हे कुठे आहे, हे तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांना साठी 022 हा STD कोड आहे. तर आपलं पुढचं संग्रहालय आहे, पुढची सफर आपण करणार आहोत ती पुण्याची असणार आहे. पुण्याला आहे राजा दिनकर केळकर संग्रहालय. हे शहराच्या मध्यभागात वसलेलं असं एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक असं वस्तू संग्रहालय आहे. आणि हे संग्रहालय आहे डॉक्टर दिनकर गंगाधर केळकर उर्फ कवी अज्ञातवासी यांनी आपल्या अल्पायुषी राजा नावाच्या मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ उभारलेलं असं हे संग्रहालय आहे. आणि जवळपास 60 वर्षांच्या प्रयत्नातून आणि प्रवासातून त्यांनी हे संग्रहालय साकारलेलं आहे. आणि त्याची सुरुवात साधारण 1920 दशकात एका छोट्याशा खोलीतून झाली. आणि त्यांना व्यवसायाने ते ऑप्टिशियन होते आणि त्यांना जुन्या सरदार घराण्यातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तू गोळा करायचा असा छंद लागला होता आणि त्या छंदातून हे संग्रहालय उभं राहिलं. 1962 हे संग्रहालय अधिकृतरित्या स्थापित झालं आणि 1992 त्यांनी हा अमूल्य असा खजिना महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्द केला. या 3 मजली अशी ही इमारत आहे आणि ज्याच्यामध्ये साधारण 21,000 ते 22,000 अधिक अमूल्य अशा कलाकृतींचा संग्रह आहे आणि 2500 आसपास वस्तू सध्या त्यांनी प्रदर्शनामध्ये ठेवलेल्या आहेत. ज्याचं मुख्य आकर्षण एक आहे ते म्हणजे मस्तानी महाल, कारण बाजीराव पेशवे यांच्या पत्नी मस्तानीबाई यांच्या कोथरूड येथील मूळ महालाचे जे अवशेष होते ते आणून त्यांनी तो तिथे महाल तसाच्या तसा

हुबेहूब तयार केला आहे. त्याशिवाय पारंपरिक आणि दुर्मिळ भारतीय वाद्यांचा म्हणजे तंतुवाद्य चर्मवाद्य अशा अनेक विध वाद्यांचा उत्कृष्ट असा संग्रह आपल्याला तिथे बघायला मिळतो. दैनंदिन वापरातील वस्तू सुद्धा तिथे आहेत. जुन्या काळातील सुबक अडकित ते अत्तरदाण्या हुक्के पानदाने कात्र्या अशा अनेक गोष्टी अनेक प्रकारचे दिवे धातूचे दिवे सुद्धा तिथे मांडलेले आहेत. ते सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ऐतिहासिक शस्त्र आणि ऐतिहासिक मूर्ती सुद्धा तिथे आहेत. 14व्या शतकातील शिल्प हस्तिदंत आणि चांदीचे दागिने पेशवेकालीन वस्त्र जुनी शस्त्र युद्धात वापरली जाणारी जुनी शस्त्र तलवारी ढाली यांचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. शिवाय 18व्या शतकातील लाकडी धातूची खेळणी लहान मुलांची जी खेळणी असतात ती 18व्या शतकात खेळणी आणि पारंपरिक कळसुत्री बाहुल्यांचं सुद्धा एक दालन आहे जे खास करून लहान मुलांना आकर्षित करतं. तर या सगळ्या ऐतिहासिक सांस्कृतिक अशा या वारशाचा या ठेव्याचा आपण नक्की आस्वाद घ्यायला हवा. आपला प्रश्नमंजुषेतला दुसरा प्रश्न मी पुन्हा एकदा सांगते. मी प्रश्न असा विचारलाय की नाणे संग्रहालय कॉईन म्युझियम कुठे आहे. वेळ आपल्याकडे अगदी कमी आहे. मला पटापट तुमची उत्तरं कळवा.

विचारला होता की कॉइन म्युझियम नाणे संग्रहालय कुठे आहे, आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे. त्याचं उत्तर आहे नाशिक. आणि बरोबर उत्तर दिलेले आपले श्रोते आहेत मंगेश म्हात्रे, संतोष शिंदे, प्रमोद राऊत, शेखर जळगावकर, पंढरीनाथ काबाडे, मिलिंद टिपणे, सेजल दांडेकर, शुभलक्ष्मी मस्तकार, दीपाली विचारे आणि गायत्री वैशंपायन. सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. आणि याबरोबरच आता इथे थांबायची वेळ झालेली आहे. दुपारी ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी बातमीपत्र आपण ऐकू शकता. आणि पुढे आपली या कार्यक्रमांमधनं भेट होतच राहील, पण तोपर्यंत मला आदिती काळेला निरोप घेण्याची अनुमती द्या. धन्यवाद.

शपथ दिली। सतीशन यांच्यासोबत 20 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली। यामध्ये वरिष्ठ काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला, के मुरलीधरन, ए पी अनिल कुमार तसंच केरळ प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सनी जोसेफ यांचा समावेश आहे। मुस्लिम लीगचे पी के कुन्ना हल्लीकुट्टी, आरएसपी नेते शिबू बेबी जॉन, केरळ काँग्रेसचे मॉन्स जोसेफ, केरळ काँग्रेस जेकबचे अनुप जेकब आणि सीएमपीचे सीपी जॉन यांनीही शपथ घेतली। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नेते राहुल गांधी तसंच प्रियांका गांधी वद्रा याबरोबरच काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधीला उपस्थित होते। केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासह माकपचे आणि भाजपचे नेतेही शपथविधीला उपस्थित होते। केरळ विधानसभेच्या 9 एप्रिलला झालेल्या निवडणुकीत संयुक्त लोकशाही आघाडी 102 जागांवर विजयी झाली। नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रात लातूर शहरातल्या रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस चालवणाऱ्या शिवराज मोटेगावकर या संचालकाला सीबीआयनं अटक केली आहे। काल या प्रकरणाच्या चौकशीत मोटेगावकर यांच्या मोबाईल फोनमध्ये नीट परीक्षेची फुटलेली प्रश्नपत्रिका सापडली होती, त्यामुळे आज अटकेची कारवाई करण्यात आली। या प्रकरणात सहभागी असणाऱ्या टोळीचे मोटेगावकर हे सक्रिय सदस्य आहेत असं सीबीआयनं म्हटलं आहे। मोटेगावकर यांनी इतर आरोपींशी संगनमत करून 23 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेपूर्वी ही प्रश्नपत्रिका मिळवली होती असं सीबीआयनं म्हटलं आहे। आजच्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला सागरी दिनानिमित्त केंद्रीय बंदर जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी महिला खलाशांना शुभेच्छा दिल्या आहेत। देशाच्या धोरणांमधल्या परिवर्तनामुळे महिला खलाशांचं प्रमाण वेगानं वाढत आहे असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे। नारी शक्तीनं आघाडी घेतली असून देशाच्या विकासाला आणि जागतिक सागरी क्षेत्राला उज्ज्वल आणि समावेशक भविष्याच्या दिशेनं घेऊन जायला ती सज्ज झाली आहे असं ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा, गोंदिया, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर जालना या 16 मतदारसंघांमधल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानं ही निवडणूक होणार आहे। यासोबतच चंद्रशेखर बावनकुळे हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे। याबाबतची अधिसूचना येत्या 25 तारखेला जारी होईल। 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर 4 जूनपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल। मतदान 18 जून रोजी होणार असून 22 जूनला मतमोजणी होईल। याबरोबरच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला। ट्रकने समोरून येणाऱ्या प्रवासी वाहनाला जोराची झडक दिल्यानं ही अपघात झाला। या वाहनात 10 जण प्रवास करत होते। अपघाताची तीव्रता इतकी होती की यातल्या 9 जणांचा जागेवर मृत्यू झाला तर एका जखमीला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं आहे। अपघातानंतर ट्रक चालक पळून गेला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत जाहीर केली आहे तसंच जखमींना उपचारासाठी 50,000 रुपये मदत देण्यात येणार आहे। दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दहशतवाद विरोधी मॉकड्रिल आयोजित केलं गेलं। उपमहानिरीक्षक तसंच हवाई दलाचे मुख्य सुरक्षा अधिकारी CIFS चे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल झालं। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान, दिल्ली पोलीस, राष्ट्रीय सुरक्षा जवान, बॉम्बरोधी पथक तसंच इतर दलांच्या कर्मचाऱ्यांनी या ड्रिलमध्ये भाग घेतला होता। केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलानं समाजमाध्यमावरच्या संदेशात ही माहिती दिली आहे।
अमेरिकेत इडाहो इथं काल

एअर शो सुरू असताना दोन EA-88 ग्रोवलर लष्करी विमानांची टक्कर झाली. विमानातल्या चारही जणांना वाचवण्यात यश आलं. घटनेची चौकशी सुरू असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधला तणाव अधिक वाढल्याचं वृत्त आहे. इराणने वेळ वाया न घालवता करार करण्याकडे लक्ष द्यावं असं ट्रम्प यांनी आपल्या समाजमाध्यमाच्या संदेशात म्हटलं आहे. वाटाघाटी पुन्हा सुरू करण्यासाठी अमेरिकेनं इराणला 400 किलो समृद्ध युरेनियम अमेरिकेला सुपूर्द करणं, एकाच ठिकाणचा अणू कार्यक्रम सुरू ठेवणं या अटी घातल्या आहेत. चर्चेसाठी अटी नाकारत इराणनं आपल्या प्रदेशातल्या तसंच संघर्षातल्या नुकसान भरपाईसोबत लेबनॉनमधल्या लष्करी हालचाली थांबवण्यासह होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपला ताबा अशा काही गोष्टींचा आग्रह धरला आहे. इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांनी गेल्या आठवड्यात एकमेकांचे चर्चेसाठीचे प्रस्ताव फेटाळल्यानंतर संघर्षाला पूर्णविराम देण्यासाठीचे प्रयत्न पुढे सरकलेले नाहीत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नॉर्वेला पोहोचले. केरळचे नवे मुख्यमंत्री म्हणून VD-Satheshan यांचा शपथविधी. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर. 18 जूनला मतदान आणि 22 जूनला मतमोजणी होणार. नीट पेपर फुटी प्रकरणी ट्युशन क्लास चालक शिवराज मोटेगावकर यांना लातूर इथून अटक. आणि उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी जिल्ह्यात रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

दुपारचे 2:30 वाजलेत. नादब्रह्म अंतर्गत शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया सिप्टे हसन यांचं सतारवादन, राग भीम पलास. त्यांना तबला साथ केली आहे अमित चौबे यांनी. मध्यलेगत, रूपक तालात आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया सिप्टे हसन यांचं सतारवादन, राग भीम पलास.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: The Indian Navy invites online applications from unmarried male and female candidates for short service commission information technology entry. Last date for submission is 1st June 2026. For more details visit www.joinindiannavy.gov.in. The Indian Navy, combat ready, cohesive, Atmanirbhar, safeguarding seas for a viksit samriddh Bharat.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. कागद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.